तब सर्वनाम कथा कमन कर्म नाम वर्णत सुमत भुजंग प्रयाद छंद नमस्तंग काले नमस्तंग कृपाले नमस्तंग रूपे नमस्तंग रूपे नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे नमस्तंग काहे नमस्तंग जाहे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मंग नमस्तंग तर्मंग नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग नमस्तंग जीते नमस्तंग भीते नमस्तंग बाहे नमस्तंग ठाहे नमस्तंग नीले नमस्तंग राधे नमस्तंग शेदे नमस्तंग गाधे नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग दारे नमस्तंग पारे नमस्तंग सुवेख नमस्तंग अनेक नमस्तंग भूते नमस्तंग जुपे नमस्तंद्र कर्मे नमस्तंद्र परमे नमस्तंद्र देशे नमस्तंद्र पेशे नमस्तंद्र नामे नमस्तंद्र कामे नमस्तंद्र ताते नमस्तंद्र गाते नमस्तंद्र तूते नमस्तंग पूते नमस्तंग लोके नमस्तंग शोके नमस्तंद्र तापे नमस्तंग थापे नमस्तंद्र माने नमस्तंग निधाने नमस्तंग गाहे नमस्तंग बाहे नमस्तंद्र वर्गे नमस्तंग सर्गे नमस्तंग प्रभुगे नमस्तंग सुजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग भंगे नमस्तंग गम्मे नमस्त सरमे नमस्तंग जलाश्रे नमस्तंग निराश्रे नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग आमजे नमस्त आजबे देशंग देशे नमस्तंग भेषे नमस्तंद्र तामे नमस्तंद्र भामे नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वकाभे नमो सर्वधापे नमो सर्व काले नमो सर्व पाले नमस्त देव नमस्तंग भेव नमस्तंग अजन्मे नमस्तंग सुबन्मे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्त दयाले नमस्तंग भरणे नमस्तंग मरणे नमस्तंग जरारंग नमस्तंग रतारंग नमो सर्व तंदे नमो सत बंदे नमस्तंद्र साके नमस्तंद्र बाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग नंते नमस्तंग महंते नमस्त तरागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सोखंग नमो सर्व पोखंग नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले नमो सर्व पाले चाचरी छंद प्रसाद